सच्चे ब्रह्मंड सच्चे त्रिलो सच्चे आकार सच्चे तेरे करणे सर्विचार सच्चा तेरा अमर सच्चा दीवान सच्चा तेरा